नमस्कार, सोलापूर सुप्रभात। एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्जवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज बुधवार भारतीय सौर दिनांक 16 आषाढ शके 1948 अर्थात 8 जुलै 2026। सकाळचे 5:55:30 झाले आहेत। आमची आजची प्रातःकालीन सभा सुरू करत आहोत मंगलध्वनीनं।

सनेवर वाजवलेला राग गुणकली आपण ऐकत आहोत. कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आता काही क्षणातच हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
1: भक्तगीतांच्या कार्यक्रमात त्यानंतर आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग, संगीतबद्ध केला श्रीनिवास काळे यांनी, स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

सकाळचे 6:16 झाली आहेत. मंगल प्रभाता भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर पण ऐकणार आहोत उमाकांत काणेकर यांचं बुद्धगीत, गायले जयश्री बेलसरे यांनी, संगीतकार अशोक पत्की.

0: आताच आपण अनुराधा पौडवाल आणि सहकारांच्या स्वरात पारंपरिक रचना ऐकली, संगीतकार नंदू होनब. आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 6:24 होत आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम विचारपुष्प.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया जनी म्हणे, संकलक आणि अभिवाचक विठ्ठल जोशी.

एकटी तू गाणे गासी दुजा शब्द उमटे पाशी, कोण गे तुझ्या बरोबरी गाणे गाती निरंतरी। प्रस्तुत अभंगात

0: जनाबाईंना प्रत्यक्ष पांडुरंग भेट झालेली आहे आणि होता नव्हता तेवढा अहंकाराचा साखळदंड गळून पडलेला आहे. ज्या सुखाची इच्छा प्रत्येक जीवात्म्याला असते ते सर्वोच्च सुख जनाबाईला संत श्रेष्ठ नामदेव रायांसारख्या श्रेष्ठ भक्तिकुळाकडून प्राप्त झालेलं आहे. जनाबाई धन्य झाली. जनाबाईचं संपूर्ण जीवन संत श्रेष्ठ नामदेवांनाच आपला गुरु मानतं. संत नामदेव आणि जनाबाईंच्या पांडुरंग भक्तीचा प्रवास आपण ध्यानात घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांची पांडुरंग भक्ती म्हणजे भक्ती सिद्धांताचा सोपान मार्ग आहे. सर्वप्रथम प्रत्येक मनुष्याअंगी आवश्यक आहे श्रद्धा. श्रद्धेचा अर्थ असा आहे म्हणजे सुदृढ, निश्चित आणि विश्वास. ज्याच्यामध्ये अशी श्रद्धा निर्माण होते तो खरा भक्ती मार्गाचा अधिकारी होतो. श्रद्धेनंतर येतं ते सत्संगती. त्यातही सजातीय म्हणजेच सज्जनांची सत्संगती आवश्यक आहे. पुढे येते भजन क्रिया. यात सुद्धा दोन प्रकार आहेत, एक अनिष्ठिता दुसरा निष्ठिता. भजन क्रियेत 64 अंगांचा अंतर्भाव होतो. हे अंग कायिक, वाचिक, मानसिक अशी स्वतंत्रपणे अथवा संमिलित उपासना स्वरूपात आहेत. भजन क्रियेनं अनर्थाची निवृत्ती आणि दुर्वासनांचा नाश होतो. अनर्थ सुद्धा 4 प्रकारचे असतात. एक दुष्कृतोत्थ म्हणजेच आपल्या पापांपासून निर्माण झालेली राग, द्वेष, दुरभिनिवेश ही क्रिया. दुसरा प्रकार म्हणजे सुकृतोत्थ, आपल्या पुण्यकर्मापासून निर्माण झालेली भोग आसक्ती. तिसरा प्रकार अपराधोत्थ म्हणून पुढे येतो. नामापराधानं निर्माण झालेलं प्रेम असा याचा अर्थ होतो. पुढचा चौथा प्रकार म्हणजे भक्तयुत्थ म्हणून येतो. यात अपराभक्तीमुळे निर्माण झालेलं धन, मान, प्रतिष्ठा यांची आशा येते. त्यातही भक्त स्वतःला जिंकून घेतो. अनर्थ निवृत्ती झाल्यानं भक्ती अंगात अधिक निष्ठा उत्पन्न होते. भक्त जेव्हा असं निष्ठापूर्वक भक्ती अंगाचं अनुष्ठान अगदी निष्ठेनं करतो तेव्हा त्याला श्रवण कीर्तनात रुची उत्पन्न होते. श्रवण कीर्तनात पहिल्यापेक्षा दुसऱ्यामध्ये जी रोचकता आहे तिलाच रुची असं म्हटलं जातं. ही रुची पुढे भक्तीमध्ये आसक्ती निर्माण करणारी ठरते. मग भजन कीर्तन विषयक अशी ही रुची प्रौढ होऊन भगवंतालाच आपला विषय बनवते. त्यालाच आसक्ती म्हणावं, अर्थात रुचीचे परिपक्व रूप म्हणजेच आसक्ती. या आसक्तीनं भक्ताचं अंतःकरण आरशासारखं लख्ख होतं. ही आसक्ती पुढे जाऊन भाव म्हटली जाते. या भावालाच दुसरं नाव आहे रती. ही रती अधिक दृढ होत जाऊन प्रेमात परिणत होते. श्री विठ्ठल सेवा प्राप्तीचा हाच प्रमुख सोपान मार्ग आहे. श्री विठ्ठल परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन घेतलेल्या श्री नामदेवांनी जनाबाईंच्या अंतःकरणात हाच भाव निर्माण केला. त्यामुळे जनाबाईला तो विठ्ठल सखा म्हणून प्राप्त झाला. जनाबाई अभंग गायची आणि लगेच दुसरा शब्द उमटायचा, म्हणजेच श्री विठ्ठल परमात्मा तिचं समवेत अभंग गायचा. हा दृष्टांत संत जनाबाई प्रस्तुत अभंगात स्वतः सांगून गेलेले आहे. हीच दृढ भक्तीची खरी किमया आहे.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण कार्यक्रम ऐकला जनी म्हणे. संकलक आणि अभिवाचक होते विठ्ठल जोशी.

0: विचार पुष्प हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर. श्रोतेओ, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता न्यूज ऑन AIR ह्या ऍपसह युट्यूब आणि इन्स्टावरही आपण ऐकू शकता. तेव्हा लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण कधीही कुठेही ऐकू शकाल. जाहिरातींच्या प्रसारणानंतर आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
1: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी BSc बायोटेक्नॉलॉजी आणि BSc उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी MSc बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी BCom IT साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.
0: आता ऐकूयात सोलापूर दिनांक.
2: या कार्यक्रमाचे

0: प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक।
1: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
2: ऍडमिशनचं काम झालं।
1: आणि एवढी मोठी फी?
2: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची। श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत। मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याज दर आहे। त्यामुळं काम सोपं झालं।
1: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा।
2: मोबाईल 90 96 222 325।

0: 325.
1: आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांक साठी मी दत्ता आराध्ये. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान. सोलापुरातील B2 जमिनीचा प्रश्नासंदर्भात मुंबईच्या बैठकीत निघाला तोडगा. राज्यात आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी लागणार रहिवासी प्रमाणपत्र. आणि 5व्या जागतिक मानांकन वरिष्ठ लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी आणि नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट. आता घडामोडी विस्तारानं. काल देहू येथून संततधार पावसात विठ्ठलाचा नामघोष करीत ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराजांचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पायी पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या सोहळ्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक वारकरी उपस्थित होते. यावेळी लातूर जिल्ह्यातील वारकऱ्यांना पूजेचा मान मिळाला. परंपरेप्रमाणे काल पहाटेपासूनच प्रस्थान सोहळ्याचे कार्यक्रम सुरू झाले. यावेळी मानकरी उपस्थित होते. सोलापूर शहरातील वर्ग 2 अर्थात B2 जमिनीचा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न काल मार्गी लागला. शहरातील 850 मिळकतीच्या उतार्यावर B2चा उल्लेख आहे, त्यामुळे त्या जागेची विक्री करता आलेली नाही. पुनर्विकास आणि बँकांचं कर्जही मिळालेलं नाही. आता B2च्या सर्व मिळकती 1989 रेडी रेकनर दराने B1 करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी घेतला आहे. येत्या 8 दिवसात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. मंगळवारी यासंदर्भात मंत्रालयात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या निर्णयामुळे शहरातील 13 जुन्या चाळीच्या 9000 घरांचा प्रश्न मार्गी लागला आहे. येत्या 1 ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन मिळविण्यासाठी राज्यातील 15 वर्षे आदिवास दाखला अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट अनिवार्य केलं जाणार आहे. विधी आणि न्याय विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत सांगितलं. गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण, प्रवासी सुरक्षेसाठी आणि स्थानिकांच्या हक्कासाठी आदिवास प्रमाणपत्र सक्तीचं करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. भीमा आणि निरा नदीच्या खोऱ्यात आणि उजनी धरणाच्या पांडव क्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी होत आहे. याचा परिणाम म्हणून उजनी धरणात येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काल सायंकाळच्या माहितीनुसार उजनी धरणात दौंड इथून 1,60,000 अधिक क्युसेक्स वेगानं पाणी येत आहे. परिणामी धरण आज मायनसमधून प्लसमध्ये येणार आहे. गतवर्षी 5 जुलै रोजी धरणात 75% पाणी साठा झाला होता. मात्र यावर्षी जून महिन्यात पाऊसमान कमी झालं, परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाची दमदार हजेरी झाली आहे. आषाढी यात्रेसाठी मानाच्या पालख्या 16 जुलैपासून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत. त्यावेळी त्या पालख्यांचा मुक्काम, रिंगण सोहळा, विसाव्याच्या ठिकाणी तसेच रस्ते मार्गावर त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तसेच याचा समन्वय साधण्यासाठी प्रत्येक मानाच्या पालखीसाठी नेमलेल्या नोडल अधिकारी आणि त्यांना सहाय्यक असलेल्या अधिकाऱ्यांनी पालखी प्रमुखाशी समन्वय ठेवावा आणि सोपविलेली जबाबदारी एक टीमवर्क म्हणून पार पाडून वारी यशस्वी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी केलं आहे. मानाच्या पालख्यांसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. पालख्या सोलापूर जिल्ह्यात येताच पालखी समवेत राहण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच पालखीचे स्वागत करण्यासही सांगितलं आहे. आगामी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीनं 122 शासकीय अधिकारी कर्मचारी आपदा मित्र आपदा सखी स्वयंसेवक तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना हृदय फुफ्फुस पुनरुज्जीवन अर्थात CPR प्रशिक्षण आणि प्रथमोपचाराचं प्रशिक्षण देण्यात आले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं

सोलापूरच्या डमानी रक्त संकलन केंद्रात हे प्रशिक्षण पार पडलं. आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला येणाऱ्या दिंडांना वास्तव्यासाठी पंढरपूर येथील भक्तिसागर परिसरात अर्थात 65 एकर परिसरात जागा उपलब्ध करून दिली जात आहे. त्यासाठी सोमवारपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली आहे. आषाढी यात्रा सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विभागांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. पंढरपूर पुरवठा विभागातर्फे आषाढी यात्रेत येणाऱ्या शेकडो दिंड्या पालख्या आणि भाविकांसाठी 15,000 गॅस सिलेंडरचा अतिरिक्त कोटा मंजूर करण्यात आला आहे. यात्रा कालावधीत याचं वितरण 8 गॅस एजन्सीमार्फत 18 ठिकाणी करण्यात येणार असून यासाठी 46 वाहने उपलब्ध केली जाणार आहेत. सोलापूर जिल्हा नियोजन समिती नव्याने अस्तित्वात आणण्याची प्रक्रिया प्रशासनानं सुरू केली आहे. समितीच्या 40 सदस्यांच्या निवडीसाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती कार्यालयानं महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदेकडून निवडून आलेल्या सदस्यांची यादी मागविली आहे. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.

या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ देवाची आळंदी आणि जिल्हा कारागृह सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृहातील बंदीवानांचे प्रबोधन करण्यासाठी हरिभक्त परायण निलेश महाराज झरेगावकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराजांनी रामायण आणि महाभारतातील उदाहरणे देऊन जीवनात झालेली चूक आणि नकारात्मक विचार दूर ठेवून जीवन कसं जगावं याबाबत मार्गदर्शन केलं. राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना पारंपरिक कागदी रेशन कार्डऐवजी अत्याधुनिक स्मार्ट सिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात 9,93,000 स्मार्ट सिधापत्रिका तयार होण्याचा अंदाज आहे. या नवीन स्मार्ट सिधापत्रिकेचं स्वरूप अत्यंत आधुनिक असेल. सोलापूरची नुमवी शिशुशाळा आणि शिवराय महाराज मठ यांच्या संयुक्त विद्यमाने शिशुशाळेतील शिक्षकांसाठी कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत शिशु विद्यार्थ्यांना कसं शिकवावं याबाबत तज्ज्ञांनी प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केलं. सोलापुरात आयोजित केलेल्या 5व्या जागतिक मानांकन वरिष्ठ लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी आणि नरेंद्र सिंग चौधरी यांनी तिहेरी मुकुट मिळविला. वैभवी त्रिवेदीनं महिलांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात नेहा भंडारीवर एकतर्फी विजय मिळविला. महिला दुहेरीमध्ये आणि मिश्र दुहेरीत तिने प्रतिस्पर्ध्यावर मात केली तर पुरुष गटात नरेंद्र सिंग चौधरी यांनी 3 वेगवेगळ्या गटांमध्ये विजेतेपद पटकावलं तर अन्य सामन्यात तुलेश्वर सिंग थोंगबम सुधीर गोरे यांनीही विजय मिळविले. दुसरीकडे 60 वर्षावरील गटात राजीव देसाई आणि विकास सोनी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. टाटा गणपती मंडळातर्फे आज सकाळी 10 ते 2 या वेळेत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. जिल्ह्यात महसूल विभागाच्या जागेवर 10 ठिकाणी आधुनिक अॅग्रोमाल उभारले जाणार आहेत. जिल्हा परिषदेमधील 200 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात लंडनमधील नॉटिंगहॅम इथं झालेल्या 3र्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारतावर विजय मिळविला. पावसामुळे पुणे मुंबई रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून काल इंटरसिटी रद्द झाली तर वंदे भारत एक्सप्रेस पुण्यापर्यंत गेली. लांब पल्ल्यांच्या गाड्याचे मार्ग बदलण्यात आले आहेत. आता तापमान. सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल तापमान 32 पूर्णांक, किमान तापमान 24.4°. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान. सोलापुरातील B2 जमिनीच्या प्रश्नासंदर्भात मुंबईच्या बैठकीत निघाला तोडगा. राज्यात आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी लागणार रहिवासी प्रमाणपत्र आणि 5व्या

0: जागतिक मानांकन वरिष्ठ लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी आणि नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकाचा संकलन केलं होतं पत्रकार दत्तात्रय आराध्ये यांनी.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
7: व्ही आर पवार, चाटी गल्ली सोलापूर.
2: आता ऐकूया आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, दुधाळ गायीमध्ये अल्कली अपचनाची समस्या ही अनेक वेळा आढळून येते. या समस्येमुळे दुधाळ गायींच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि साहजिकच याचा परिणाम गायीच्या दूध उत्पादनावर देखील होतो. दुधाळ गायीमध्ये आढळणाऱ्या अल्कली अपचनाची काही लक्षणं आहेत. प्रारंभिक अवस्थेमध्ये गायीची भूक अचानक मंदावते, तिचं जठर कमी हालचाल करतं, गायीचं दूध अचानक कमी होतं, पोटात दुखत असल्यामुळं क्वचितच जनावर उठबस करू लागतं. मात्र या समस्येची तीव्र अवस्था असेल तर गाय अचानक पडते, तिचं अंग थंड पडतं, अर्थातच शरीराचं तापमान कमी होतं, गाय सुस्त होते, तिचा श्वासोच्छवास मंदावतो. 24 ते 36 तासामध्ये अनेक वेळा गायीचा मृत्यू देखील ओढावतो. बहुतांश वेळा झटके किंवा तडफड दिसत नाही, अतिसार देखील नसतो. अशा पद्धतीनं अल्कली अपचन असेल तर गायीमध्ये काही लक्षणं दिसून येतात. गायीच्या रुमेनमध्ये अर्थातच कोटीपोटामध्ये तयार होणारे काही विषारी पदार्थ, ज्यालाच आपण एन्डोटॉक्झिन म्हणतो, हे रक्तात शोषले गेल्यास शरीरामध्ये तीव्र दाहक प्रतिक्रिया निर्माण होते. यामुळे एन्डोटॉक्झिक शॉक येऊन अचानक गायीचा मृत्यू होऊ शकतो. जर दुधाळ गायीला अल्कली अपचन झालं असेल तर तिच्या तपासणीमध्ये काही बाबी आढळून येतात, जसं की आजारी गायीमध्ये रुमेनचा सामू हा सर्वसामान्यपणे 9 ते 11 दरम्यान आढळून येतो. रक्त काही प्रमाणात घट्ट झाल्याचंही दिसून येतं. मात्र यकृत आणि मूत्रपिंडाचं कार्य हे सामान्य दिसून येतं. एन्डोटॉक्झिनचं शोषण झाल्यामुळे शरीरामध्ये तीव्र दाहक प्रतिक्रिया होते, यामुळे तीव्र न्यूट्रोफिलिया आढळून येतो. कॅल्शियमचं प्रमाण खूप कमी झाल्याचं दिसून येतं. अल्कोसिसमुळे कॅल्शियमचं बाइंडिंग वाढतं आणि आयोनाइज्ड कॅल्शियम कमी होतो, आणि म्हणून अल्कोलोसिस दुरुस्त केल्याशिवाय कॅल्शियम शिरेतून दिल्यास प्रतिसाद मिळत नाही. अनेकदा काही तातडीची लक्षणं देखील जाणवतात, जसं की चर्वण कमी होतं, थोडी फुगवट आणि दूध देखील कमी होतं, गायीला सुस्ती येते. अशा पद्धतीनं अल्कली अपचन आपल्या दुधाळ गायीला होऊच नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं महत्वाचं आणि परिणामकारक ठरतं. जसं की ऋतूबदलाच्या काळात विशेष काळजी आपण घेतली पाहिजे आणि गायीच्या हालचालीवर कायम लक्ष ठेवलं पाहिजे. आहारामध्ये तंतुमय चाऱ्याचं योग्य प्रमाण ठेवलं पाहिजे. चांगल्या प्रतीचा कोरडा चारा हा आहारात वाढवावा. हिरव्या चाऱ्यासोबत वाळलेला चारा, जसं की भुसा, कडबा, हे देखील देणं आवश्यक आहे. गायीचा खुराक 10 ते 15% या काळात कमी केला पाहिजे. प्रथिनांचं प्रमाण संतुलित म्हणजे जवळपास 18% इतकंच ठेवावं. या पद्धतीनं काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण केल्या आणि गायींच्या हालचालीवर सातत्यानं लक्ष ठेवलं तर दुधाळ गायीतील अल्कली अपचनाची समस्या आपण नक्कीच टाळू शकतो.

आताच आपण आजचा कृषी सल्ला ऐकला. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आम्ही करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होणाऱ्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात. याशिवाय आजचे बाजारभाव पण ऐकू शकाल आणि कडधान्याचं महत्व या विषयावरचा ग्रामीण संवाद सहभाग जयपाल खेडकर आणि सुजित बनसोडे यांचा आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमात. आता आपण

0: आताच आपण संत मीराबाईंची रचना ऐकलीत. गायक आणि संगीतकार होते अनुप जलोटा. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. 6:52 होत आहेत.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन, शिव पार्वती कलेक्शन.
4: काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
5: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे.
4: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
5: नाही ना.
4: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस. आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, बा विचार करून पहा. तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो.
5: अरे पण कुठं करू?
4: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
5: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर इथं.
4: अगदी बरोबर. फोन नंबर माहितीये ना?
5: 73-85-81-85-55.
4: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा.
5: सीर सलामत तो पगडी 50.
1: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे, कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात, त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही. युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते. आपल्या गावात, परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका. ताबडतोब विजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सर मुक्त व्हा. संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, मोबाईल 73-87-24-25-25 किंवा 96-89-64-62-18.

श्रोते, आज रात्री 8:15 प्रसारित होणाऱ्या अपनी बात अपनी बोली या हिंदी कार्यक्रमात कथाकुंज या कथा मालिकेत मुंशी प्रेमचंद लिखित कहाणी स्त्री और पुरुष वाचक स्वर शहाजोया सुभेदार आम्ही प्रसारित करणार आहोत. आज रात्री 8:15 अपनी बात अपनी बोली हा कार्यक्रम.

0: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे।
1: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर, फक्त 8% व्याज दरात सोने तारण कर्ज। आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा।
0: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर।
1: फोन 77740 87 000। विना कटकट सोने तारण झटपट।
2: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू। NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळी, सोलापूर।
3: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18।
2: अहो काका, मिठाई काय वाटताय?
3: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं। आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ।
2: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन, 10,49,000 पुढे, रेल्वे स्टेशन, डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर, मोजकेच फ्लॅट शिल्लक।
3: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर।
2: मोबाईल 73,5,25,47 आणि 84 11 966 700।
4: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी।
5: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते।
4: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून।
5: दागिने त्यांच्याकडूनच आणले।
6: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते। सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं। करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर। फोन 274-30-72।
7: इंस्टा दी स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
8: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू, लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर।
9: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन।
10: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
9: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर।
11: अर्गनपा, परवापरवापासून तुला वाकं येत नव्हतं आणि आता तर पळ लागलंस की?
12: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा।
13: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर।
14: मोबाईल 93-72-14-44-34।
15: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
3: मोबाईल 77-19-92-22-55।
16: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू।
3: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दरवर्षी उत्कृष्ट निकाल,
16: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त, VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर।
3: संपर्क 83-798-64-555।
17: आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीच।
18: सिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून। वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजले आहेत. आता कार्यक्रम एक गाणं गुणगुणण्यासाठी श्रोते, आज अभिनेत्री नीतू सिंग यांचा वाढदिवस आहे, त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात. श्रोते, त्यांनी 1966 10 लाख या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं होतं आणि 1973 मध्ये रिक्षावाला या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 70 आणि 80 दशकातील त्यांचे अनेक चित्रपट गाजले. अभिनेता ऋषी कपूर यांच्यासोबतची त्यांची जोडी प्रचंड गाजली. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि याच जोडीचा खेल खेल में या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकणार आहोत.

0: आताच आपण खेल खेल में या चित्रपटातलं गुलशन बावरा यांचं गीत ऐकलं. राहुल देवर्मन यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी.
1: चटला बॅटरी सेंटरचा आशा ढमसेल.
2: तसे सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढमसेल. 1 जुलै पासून चटला बॅटरी सेंटर सोलापूर.
0: एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला FM वाहिनी 103.4 MHz वर, अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. काही संदेशांनंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 7:07 आणि 10 सेकंद झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोतेहो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी ते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.
1: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
5: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
0: आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पाण्यापैकी 5 TMC पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही अनुकूल निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र सरकार सुव्यवस्थित आराखडा तयार करत असल्याचं सांगत या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. महिलांना शेतकरी म्हणून सक्षमीकरण करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं डान्सबार विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नांची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्यात मंजूर करण्यात आलेल्या 138 जलदगती न्यायालयांपैकी सध्या केवळ 58 न्यायालयं कार्यरत आहेत. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. राज्यातल्या अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नव्या विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. कोकणातील कातळ शिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तवेजीकरणाचं काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या 9 कातळ शिल्पस्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असंही शेलार म्हणाले. राज्यात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्टपासून नवी नियमावली लागू होईल. त्यानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील गावांचा समावेश, स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या शिफारसी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येतील असं वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत सांगितलं. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांना देहूत न येण्याचं आवाहन देवस्थाननं केलं होतं. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून

0: दर्शन घेतलं. पालखी आज सकाळी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्यानं आळंदी संस्थाननंही वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातला पाऊस आणि शेती संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा जून अखेर 7 वर्षातील सर्वात निच्चांकी पाऊस झाला. संपूर्ण जून महिना कोरडा गेला, पण जुलै सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या धुवाधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. या दमदार पावसामुळे नद्या धरणं भरली असली तरी ऊसाची शेती मात्र अडचणीत आली आहे. यंदा मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा जून महिना कोरडा गेला, त्यामुळे उसाचे मूळ अद्याप कमकुवत आहेत. अशातच 1 जुलैपासून सुरू झालेला धुवाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे उसाचे पीक आडवे होऊ लागले आहे. भुईमूग सोयाबीन पेरणी 95% झाली आहे. भात लावण सुरू आहे. भाताला आणि इतर पिकांना हा पाऊस चांगला आहे, पण असाच मुसळधार पाऊस होत राहिला तर पेरलेल्या धान्याची उगवण होणं कठीण होईल. तसेच महापुराचे संकट पुढे उभे ठाकले आहे, त्यामुळे शेतकरी बांधव धास्तावले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया सरीकर, कोल्हापूर.
0: राज्यात काल पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू होती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं काल ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत दमदार वाढ झाली. इगतपुरीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं. पुण्यातही पावसाची संततधार सुरू असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. आज पहाटे 5:30 वाजल्यापासून मुठा नदीपात्रात 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या रावे आणि तांबडशेठ या पुराचा वेढा असलेल्या गावातल्या 2 गर्भवतींची काल सुखरूप सुटका करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी कोकणकडा कळसुबाई शिखरासह विविध धबधबे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची काल आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या दहिवली शेलारवाडीत परवा रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 2 व्यक्तींचे मृतदेह काल हाती लागले. सांगली शहरासह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला असल्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातला पाणीसाठाही वाढत आहे. लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली, मात्र शेती आणि जलसाठ्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची तिथं अद्याप प्रतीक्षा आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्व बाद 76 धावाच करू शकला. हवामान. राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:20 झाली आहेत.
3: श्रोतेहो सोलापूरची नाट्यगाथा

0: हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20
1: गेल्या 94 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी कार्य करणारी पेशंट्स रिलीफ असोसिएशन अर्थात भावे रुग्णोपयोगी वस्तू संग्रह संस्था सोलापूर
2: वॉकर फाउलर बेड कमोड व्हील चेअर नेब्युलायझर यासारख्या वस्तू अल्पदरात मिळतात
1: तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फक्त 100 रुपयात फिजिओथेरपी उपचार होतात
2: गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा आणि अल्पदरात रक्त तपासण्या केल्या जातात
1: भावे रुग्णोपयोगी संस्था नवी पेठ सोलापूर मोबाईल 9300978-1512
2: संस्थेच्या स्मृती दालनास अवश्य भेट द्या
3: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार
4: पण तू कसा ओळखलास
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात
5: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15 आले
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।
2: आमच्या कार्यक्रमाविषयीचं निवेदन आताच आपण ऐकलं। 7:25 होतं, आता थोडाच वेळात दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत।

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं आलेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मग तो खोटा असू शकत नाही. एक सार्वजनिक समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्या जवळ तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात त्यावर त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या व्यक्तीला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्यक्तीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले. त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. मग त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझ्या, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून पुढे डिस्कनेक्ट झाले आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळे टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही, हे जॉब ऑफ

0: कोर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल आवड झाली.
1: अच्छा.

0: त्यांची डिजिटल आरिस्ट झाली. आणि त्या डिजिटल आरिस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालत. आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी एसआयपी मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. पण ती महिला दारच उघडत नव्हती. दार उघडत शेवटी ठोटून ठोटून त्याने खिडकी बिडकी इकडून तिकडून चौवून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिला. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेनात, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेली आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण हे विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. मग त्याने बघितलं तर घरात एक फोन चालूच होता आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला सुद्धा त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत. त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात. एकटीच परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: तशी कोणाची गरज लागत नाही.
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं. पण याच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काय नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं, म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय होतो, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: कारण कधी कधी आपल्या मोबाईलवरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं. अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसिव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा, म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहे तिथे, तर खरंच आहे का?
0: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत. म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 550-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिलेजमध्ये गेलात. त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: म्हणजे जागतिक
0: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय म्हणजे त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंकवरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोनमध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी

0: जे आहे त्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हे तुमचं करू शकत
1: नाही. ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक एसएमएस तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, एसएमएस केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा ओटीपी असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अनोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील, समजा चुकून जर पैसे गेले तर 198 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा.
1: अच्छा,
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोत्याहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्रातून सहक्षेपित केला. 7:38 झाले आहेत.

0: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:40 झाली आहेत.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची

0: सेज रीजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
3: आता प्रसारित करत आहोत भावधारा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम. श्रोते, आज आनंद यात्री कवी बाब बोरकर यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्याविषयी जाणून घेत त्यांच्याच काही रचना भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. 30 नोव्हेंबर 1919 साली कुडचडे गोवा इथं त्यांचा जन्म झाला. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके चांदणे जातून व्हावे शुभ पार्यासारखे असे देखणे जीवन जगणारे आणि रसिकांना भरभरून आनंद देणारे आनंद यात्री कवी बाब बोरकर म्हणजेच बाळकृष्ण भगवंत बोरकर. त्यांच्याविषयी आणखीन जाणून घेणार आहोतच, पण कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली ही रचना, संगीतकार कमलाकर भागवत.

श्रोत्या, बोरकरांची मातृभाषा कोकणी होती, मात्र त्यांचं प्राथमिक शालेय शिक्षण धारवाड आणि गोव्यात मराठी माध्यमातून झालं. 1939-1945 सालादरम्यान शिक्षकाच्या नोकऱ्या त्यांनी केल्या. नंतर ते मुंबईत आले. मुंबईत त्यांनी आमचा गोमांतक आणि प्रजेचा आवाज या वृत्तपत्राच्या संपादनाचं कार्य केलं. 1955 ते आकाशवाणीच्या सेवेत रुजू झाले. सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजेच 1970 सालापर्यंत ते आकाशवाणीच्या सेवेत होते. आता आपण ऐकणार आहोत गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांची ही रचना.

श्रोत्यो, निसर्गाच्या भावोत्कट सौंदर्याचा जणू त्यांना ध्यास जडला होता. निसर्ग हीच त्यांची भाषा बनली, त्यांच्या आविष्काराचं माध्यम बनलं. गोव्याच्या निसर्गरम्य भूमीचं वर्णन त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला जाणवतं. आता आपण ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात कवी बाभ बोरकर यांची रचना.

श्रोत्या बाबा बोरकर यांना 1967 साली भारत सरकारनं पद्मश्री हा किताब देऊन गौरव केला. बोरकरांना कवितेबद्दल महाराष्ट्र साहित्य संमेलनाचं सुवर्णपदक, भाविण कादंबरीबद्दल गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचं सुवर्णपदक, आनंद भैरवी, चित्रवीणा, गीतार, आनंदयात्री, रवींद्रनाथ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिकं असे सन्मान त्यांना लाभले आहेत. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

0: खर्चात फक्त 7 ते 10 दिवसात चांगल्या प्रकारे फरक पडतो. अनेक रुग्णांनी लाभ घेतलाय, विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन.
1: छान झालं बाई, या वयात आपल्या नानांना त्रास नाही होणार.
0: भारतातलं तिसरं, महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र आपल्या सोलापुरात आहे.
1: कुठे आहे ते?
0: विजापूर रोड, इंचगिरी मठासमोर, कुबेर कॉम्प्लेक्स, पहिला मजला, युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, सोलापूर.
2: मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18.
3: श्रोते, आता काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात साठेज ऑर्थोस्पाइन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
0: श्रोते हो, नमस्कार. साठेज ऑर्थोस्पाइन केअर सेंटर यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमात मी अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. सोलापुरातील सुप्रसिद्ध एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन अर्थात मणका रोगतज्ञ डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांचं ऑर्थोस्पाइन केअर अँड टायनी ग्लँड क्लिनिक दत्त चौकातल्या टोळाच्या बोळात आहे. हॉस्पिटलचा मोबाईल क्रमांक आहे 78 87 73 54 82. डॉक्टर साठे सर, नमस्कार.
4: नमस्कार
0: सर. आज आपण बोलूया पाठदुखी, कंबरदुखी आणि चालताना होणारे त्रास याबद्दल.
4: बरेच जण पुढे वाकून आजी आजोबा चालताना दिसतात, त्याचं कारणच
0: जे उभं राहताना सरळ उभारतात पण चालायला लागले
4: पुढे वाकून चालतात, त्याचं ते कारण. नंतर आपण बऱ्याच लोक बघतो की जे म्हणतात की नाही, आधी मी खूप चालू शकतो, एक 2-2 3-3 किलोमीटर जात होतो, पण आता काही 100 मीटर गेलं तरी पायात गोळे यायला लागतात, मग मला थोडं बसावं लागतं, मग अजून मी थोडं पुढे चालतो, मग पुन्हा पायात गोळे येतात, मग पुन्हा थोडं रेस्ट घेतो, मग पुन्हा थोडं चालतो, आणि हे सायकल रिपीट होत
0: राहत.
4: ही क्लासिक साइन आहे लंबार कॅनाल स्टिनोसिस या आजाराची. कंबर दुखी आणि चालताना पायात गोळे येणे, आणि पूर्वी जे 1.5 किलोमीटर चालू शकत होते ते आता 500 मीटर चालला दुखायला लागतंय, मग ते हळूहळू कमी होत होत 100-200 मीटरलाच त्रास चालू होतो. मग असं होतं की घराच्या बाहेरच हे लोक पडायला नको म्हणतात, नाही नाही थोडं चौकापर्यंत पण चालत गेलो तर माझे पाय दुखतात, मला बसायला लागतं. तर मग हे प्रोग्रेसिव्हली वाढत जाणारा आजार आहे.
0: बरं, यामुळे चालण्यामध्ये सुद्धा देखील बऱ्याच जणांना त्रास जाणवतो तुम्ही म्हणल्या सर. आता कंबरदुखी आणि पाठदुखी याशिवाय चालण्याचाही त्रास बऱ्याच जणांना असतो, तर चालण्याचा त्रास हा नेमका कशामुळे होतो?
4: कारण ह्याला ना कंबरेमध्ये डिजनरेशन झाल्यामुळे किंवा सूज आल्यामुळे किंवा चकती बाहेर आल्यामुळे नसांवर जो दाब असतो, तर शेवटी नसा म्हणजे पाण्याची पाईपलाईन असल्यासारखं आहे. जर नसेवर दाब असेल तर ती नस जिथे जिथे सप्लाय करते तिथे तिथे ती पेन देणार, आणि कमरेतल्या नसा पायात सप्लाय करतात, त्यामुळे कमरेत जर त्रास असेल तर ते पाय दुखी येतेच येते. आणि मग जेव्हा ज्यांना स्लिप डिस्क असते तेव्हा इलेक्ट्रिक करंट सारखं पेन होतं, आणि ज्यांना लंबार कॅनाल स्टिनोसिस असतो त्यांना थोडं चाललं की पायात गोळे यायला चालतात. तर हा त्यातला प्रकार, ह्या त्या प्रकारामध्ये फरक आहे.
0: मग चालण्याचा जर त्रास होत असेल तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे?
4: तर आपल्याला ह्याचं निदान करण्यासाठी एक MRI काढून बघणं गरजेचं राहतं की बाबा कमरेच्या मणक्यामध्ये नसांवर किती प्रमाणात दाब आहे. आता हा दाब जर फार मोठ्या प्रमाणात असला तर त्याला नसा मोकळं करणं आपल्या गरजेचं राहतं.
0: बरं,
4: मग त्यासाठी आपल्याला ऑपरेशन करून कधी कधी गरज पडली मणके जर एकमेकांवर हलत असले तर त्याला स्क्रू रॉड बसावे लागू शकतात, आणि कधी कधी फक्त प्रेशर काढून काम होतं, स्क्रू रॉड घालायला लागत नाहीत.
0: अच्छा.
4: आणि काही पेशंटमध्ये जेव्हा अगदी सुरुवातीलाच हे डिटेक्ट होतं तेव्हा आपण काही मणक्यामध्ये इंजेक्शन देऊ शकतो की जेणेकरून काही काळासाठी त्यांचं हे दुखणं कमी होतं. आता इंजेक्शन मध्ये असं आहे की पूर्ण त्रास बरा होत नाही, कारण दाब जो आहे तो मेकॅनिकल आहे.
0: बरोबर,
4: तो कुठे जाणार नाही, तो तिथेच राहणार. त्यातल्या त्यात तुमच्या नसेची सहनशक्ती वाढवण्यासाठी आपण हे इंजेक्शन वगैरे करू शकतो.
0: खरंच.
4: पण आता काही पेशंटमध्ये आपल्याला असं दिसतं की गुडघ्याच्या बाहेरच्या भागात दुखतं किंवा टाचेत दुखतं, तर पूर्वी असं समज होता की गुडघा दुखतोय कारण फक्त गुडघ्याचा आर्थरायटिस झालाय किंवा टाच दुखते किंवा टाचेचं हाड वाढलंय.
0: बरोबर,
4: असा पूर्वीचा समज होता. पण आता रिसर्च अंती असं लक्षात येईल की गुडघ्याच्या बाहेरच्या भागातलं दुखणं आणि टाचेचं दुखणं हे स्पाईनशी रिलेटेड आहे. स्पाईन मधली नस दबल्यामुळे हे दुखणं होतं, आणि कित्येक वेळा त्या नसेचे उपचार केल्यानंतर हे गुडघेचं दुखणं आणि टाचेचं दुखणं पण कमी होतं.
0: वा श्रुदेव, आपल्यालाही पाठदुखी, कंबरदुखी किंवा चालण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांना भेटू शकता. डॉक्टरांचा पत्ता साठेज ऑर्थोस्पाइन केअर सेंटर

0: सेंटर, दत्त चौक, टोळासा बोळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482.
1: साधारणपणे कंबरदुखी, पाठदुखी होऊ नये किंवा चालताना काही त्रास होऊ नये यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे?
2: तर याच्यासाठी आपण बॅक आणि कोर मसलचं स्ट्रेंथनिंग पेशंटना सुचवतो. पुढे वाकून वजन उचलणं कमी करायला सांगतो. सारखं मांडी घालून किंवा इंडियन स्टाईलमध्ये टॉयलेटला बसणं कमी करा असं आपण सांगतो. या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं की कमरेच्या मणक्यावर प्रेशर जास्ती येतं आणि त्याचं लवकर झीज होते आणि त्यामुळे हा त्रास होतो आणि त्यामुळे आपण हे होऊ नये म्हणून असं प्रिव्हेंटिव्ह ऑप्शन सांगतो.
0: डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांचं ऑर्थोस्पाईन केअर सेंटर दत्त चौकातल्या टोळ्याच्या बोळामध्ये आहे. आपण तिथे येऊन डॉक्टरांना भेटू शकता. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482.
1: डॉक्टर, अतिशय चांगली माहिती दिली, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद, नमस्कार.
2: थँक्यू, धन्यवाद.
3: साठेज ऑर्थोस्पाईन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. आता यानंतर दागिना सोन्याचा सोवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे पुना गाडगिळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकूया.
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
5: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ अँड सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना गाडगिळ अँड सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
6: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
5: श्रोते हो, आपण नेहमीच पाहतो की महिलांना सोन्याचे विविध नेकलेस खूप आवडतात. एकतर हा ठसठशीतपणे दिसणारा आणि पाहणाऱ्याच्या लगेच नजरेस पडणारा असा दागिना असतो. पण असं आहे की नेकलेसचेही बरेच सुंदर प्रकार आहेत. त्यातल्या काही प्रकारांची माहिती आज आपल्याला देण्यासाठी पुना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आपण आमंत्रित केलंय. मोडकसर, नमस्कार.
7: नमस्कार
5: मोडकसर. आज आम्हाला एम्बॉस नेकलेस म्हणजे काय हेही सांगा, ते कसे असतात, ते कसे बनतात याची माहिती द्या.
7: एम्बॉस नेकलेस तुम्ही ऐकला याचं कारण त्याचं वजन जरा कमी असतं आणि आता वाढणाऱ्या सोन्याच्या किमतीच्या काळामध्ये नेकलेस तर करायचं आहे पण कमी किमतीत कसा होईल, तर त्याच्याकरता तर एम्बॉस नेकलेस म्हटलं जातं. तर एम्बॉस नेकलेस म्हणजे त्याच्यातले जे आकार असतात ते खिळ्यांनी ठोकून किंवा डाय पंचवरती ठोकून केलेल्या टिकल्यांचं एकमेकाला जोडून केलं जातं म्हणून त्याला एम्बॉसिंग म्हणतात. जे कशावरही छाप पाडणं दॅट इज अ एम्बॉस. तर साधारण ते 10-15 ग्रॅम पासून होतात, कारण नुसतं नेकलेस घेतलं तर 10 ग्रॅम पर्यंत येतं. त्याचे टॉप सकट घेतलं तर ते साधारण 13-14 ग्रॅम पर्यंत जातं. आणि टिकल्या आणि जाळी असं जनरली त्याचे डिझाईन असतात एम्बॉस नेकलेसचे. आणि मध्यभागी पेंडंट असतं आणि ते सुद्धा जाळी आणि एम्बॉस केलेल्या कुठल्या तरी आकारामध्ये बनवलं जातं. मजुरी साधारणपणे 14% आसपास असते पण ते बजेट नेकलेस आपण म्हणू आता एम्बॉस नेकलेस, कारण एम्बॉस नेकलेस फार मोठा असेल तर त्याला नजा करता येत नाही. आणि हे नेकलेस घालण्याकरता तुम्ही गोंडा पण लावू शकता त्याला, हुकनी किंवा नेकचेन, पण म्हणजे ती सोन्याची येणार, मग त्याची वजन वाढणार, त्याची किंमत वाढणार. पण अदरवाईज जर तुम्हाला 13-14 ग्रॅम मध्ये बसायचं असेल तर गोंडा लावून सुद्धा तुम्ही ते नेकलेस घालू शकता.
3: अच्छा, म्हणजे एम्बॉस नेकलेस हा आता बनवण्यातला एकदम लेटेस्ट सोपा प्रकार आहे असं म्हणता येईल.
5: मोडक सर, झालर नेकलेस हा प्रकार कसा असतो, त्यात आणि मोहिनी हारामध्ये नक्की कोणता फरक असतो ते सांगा.
7: झालरहार आणि मोहिनीहार असं ते कॉम्बिनेशन आहे. झालरहार आणि मोहिनीहार हे नेकलेस म्हणून वापरले जातात, जरी त्याचं हार असं नाव असलं तरी त्याला स्टिफनेस असतो. आणि झालरहारमध्ये काय असतं की साधारणपणे 3-4 लेन्स म्हणजे साखळ्यांचे, त्याला वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्या म्हणजे कोहरी, पान, फुल अशा आकाराच्या टिकल्या लावल्या जातात. त्या टिकल्या लावलेल्या साखळ्यांच्या वरच्या भागामध्ये स्टिफ पट्टी असते, जसं पट्टी नेकलेस आपण मंगळसूत्र बघतो हल्ली तर त्याच्यातल्या ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्या असतात आणि त्याच्यावरती चेन असते जी गळ्यावरती बसते. त्यामुळे म्हणजे जर झालरार म्हटलं तर वरती सर्वात चेन येते, त्याच्याखाली पट्टी येते आणि त्याच्याखाली साखळ्यांचे 2 पासून 5 पर्यंत किती साखळ्या असतात ज्याच्यावर पान फूल कोयरीचे आकाराचे

0: टिकले असतात. आता ह्याला जेव्हा जाळीचं काहीतरी पेंडंट लावलं जातं, जे फुगीर आकाराचं पेंडंट असतं, तर ते पेंडंट लावलं की त्याच झालर हाराला मोहिनीहार म्हटलं जातं. म्हणजे मोहिनीहार याच्यामध्ये फरक एवढाच आहे की मोहिनीहारमध्ये पेंडंट असतं, झालरहारमध्ये पेंडंट नसतं.
1: बरोबर.
0: अदरवाइज दोन्ही साधारणपणे मोहिनीहार म्हटलं तर तो 30 ते 50 ग्रॅम पर्यंत होतो विथ पेंडंट, झालरहार म्हटलं तर तो साधारणपणे 25 ते 40 ग्रॅम पर्यंत होतो, मजुरी म्हणाल तर 13 ते 15% दोन्हीची.
1: आणि ह्याला बनवायला किती वेळ लागतो?
0: आणि ह्यालाही परत मागे गोंडा लावायचा का चेन लावायची हा ऑप्शन असतो. बनवायला याला साधारणपणे तुम्हाला ऑर्डर द्यायची असली तर 10 ते 15 दिवसाचं, पण जनरली हे तयार मिळतात तुम्हाला दुकानांमध्ये.
1: बरोबर. दोन्ही पैकी मजुरी कशाला जास्त असते?
0: नाही, दोन्हीला मजुरी सेम आहे,
1: सेमच असते.
0: म्हणजे मोहिनीहार आणि झालरहारला, कारण फक्त पेंडंट एवढाच एक फरक आहे.
1: पेंडंटची मोहिनी जोडल्यावर त्याला मोहिनी महार असं म्हटलं जातं. मोडक सर, आज आपण एम्बॉस नेकलेस, झालर नेकलेस या वेगवेगळ्या प्रकारच्या नेकलेसची माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोतेही असे नेकलेस घ्यायला पूना गाडगी आणि सन्स यांच्या शोरूमला नक्की जातील असा मला विश्वास वाटतोय. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगी आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगी आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
2: श्रोतो, आताच आपण दागिना सोन्याचा सवा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुन्हा गाडगळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला.

आताच आपण कैकेयी या नाटकातलं शांताराम नांदगावकर यांचं पद ऐकलं. ज्योत्स्ना हर्डेकर यांनी गायलेल्या पदाला संगीत होतं अशोक पत्के यांचं. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. 8:30 होत आहेत. आता थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 देहू इथं संपन्न झालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

भारतानं मंजुरी आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा यजमान संघाचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी

तो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीनं घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली. ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध प्रम्बानन मंदिराला भेट देणार आहेत. नवव्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील. तीन दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं. दोन दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले. परराष्ट्रमंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवेतला दाखल झाले आहेत. एल निन्योचा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं झालेल्या बैठकीला 15 हून अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षणप्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी

0: लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूझ क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे असं एका अमेरिकी अधिकाऱ्यानं सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2026 ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एलनिन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील 3रा सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 8:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: श्रोते हो, आता ऐकूया पायी वारी पंढरीची. देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादर करते विक्रांत मंडपे.

0: देहू आणि आळंदीमधून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानानं आणि दुसऱ्या दिवशी आळंदीतून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानापासून कालदिनांक 7 जुलै रोजी देहूतून दुपारी 2:30 ते 3 दरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, आमदार महेश दादा लांडगे तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, विविध दिंड्यांसाठी आलेले वारकरी आणि भाविक भक्त उपस्थित होते. गेल्या 2 दिवसाच्या भरपूर पावसाच्या पार्श्वभूमीवर देहूत येणाऱ्या भक्तांची संख्या तुलनेने जरी कमी असली तरी उत्साह भरपूर जाणवत होता. गावाच्या सुरुवातीलाच डाव्या हाताला एका अत्याधुनिक मांडवानं आमचं लक्ष वेधलं. हा मांडव होता मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचा. काळाच्या ओघात वारकऱ्यांच्या विविध सेवांसाठी उभारलेल्या या सुविधा केंद्रात निवारा कक्ष आहे, चरणसेवा आहे, आरोग्यदायक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, महिला स्नानगृहाची व्यवस्था तसंच मोबाईल चार्जिंग स्टेशन अशा विविध सेवा एकाच मांडवात मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो.
1: नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका घुगे. मी वैद्यकीय अधिकारी सांगून सरकारकडून जर्मन अँगल नावाचा जो संकल्पना आहे त्याच्या अंडर ZP चे CO सर आणि गजानन पाटील सर आणि BDO सरांनी मिळून व्यवस्थित अरेंज केलेला आहे. आरोग्य बूथला आम्हाला स्पेशली 2 बेड दिलेले आहेत पेशंटसाठी. आम्हाला प्रॉपर मेडिसिन प्रोव्हाइड केलेलं आहे, इमर्जन्सी मेडिसिन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे.
2: पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय
1: इथे. असे 2 केंद्र केलेले आहे देहूमध्ये. महिलांसाठी स्नानगृह सुद्धा केलेले आहे आणि मोबाईलचे चार्जिंग स्टेशन दर पिलर्सला जवळपास 6-6 चार्जिंग स्टेशन एका एका पिलरला दिलेले आहेत.
3: नमस्कार, मी डॉक्टर तेजस शरद महामणी बोलत आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र यामधले आरोग्य सुविधा, खरं आरोग्य सेवाच म्हणेल मी. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर्स मिळून चिरायू फाउंडेशन म्हणून ही संस्था चालू केली. तर त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यांच्याशी संलग्न होऊन आम्ही त्यांची मदत करायला आम्ही येथे जमलेलो आहे.
4: नमस्कार, माझं नाव निकिता शितोळे, मी सांगलीवरून आली आहे. सांगलीमध्येच कॉलेजला आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातून आम्ही आता सहाय्यक म्हणून काम करतोय, कारण की पुढे गेल्यानंतर खूप खडतर प्रवास असतो. त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर आणि आरोग्यदायी जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
2: आपण प्रवासाला निघालो की एक शिदोरी घेऊन सोबत चालतो, तर औषधांची शिदोरी तुमच्या सुविधा केंद्रातून त्यांच्यासोबत तुम्ही देता का?
5: नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत बुरांडे. नक्कीच, त्यामध्ये आपण एक किट तयार केलेली आहे. गरजूंना लागणारे जे जे नियमित वापरले जाणारे औषध आहेत, जसं की ORS औषध असून किंवा मग जुलाबाचा किंवा उलटी किंवा अशक्तपणा यासारख्या ताप येणे अशा घटना घडू शकतात, मग ते औषध प्रत्येक त्या किटमध्ये भरलेलं आहे, काहीच अडचण येणार नाहीये.
2: चरणसेवा ही एक सुविधा तुमच्या सुविधा केंद्रात.
6: ती वारकऱ्यांसाठी जवळपास 400 वगैरे किलोमीटर ते चालणार, मग त्यांना ती सेवे थ्रू आमच्याकडून त्यांना त्यांचे पाय दाबून दिले जाईल, जेणेकरून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही सपोर्ट करू वगैरे. मग मशीन वगैरे आहे, बरं वाटेल त्यांना.
7: नमस्कार, माझे नाव वैशाली केशव गोरे, मी देहू माळवाडी येथे अंगणवाडी कार्यकर्ती आहे. आणि आज हिरकणी कक्षासाठी आमची ड्युटी इथं लावलेली आहे. 3 दिवस आमची ड्युटी आहे. महिला ज्या छोट्या बाळांना बेस्ट फीडिंगसाठी घेऊन येतात, तर त्यांच्यासाठी तो कक्ष तयार केलेला आहे. वेळेवर त्यांनी स्तनपान केले पाहिजे, छान नियोजन इथं केलेले सरकारने.
2: हे सुविधा केंद्र ज्या जागेत उभं आहे ती अगदी मोक्याची जागा, सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे जे शहराच्या सुरुवातीला बूत आहेत तिथल्या जागा मालकांविषयी पण बोलत आहोत.
8: नमस्कार, मी संदीप परंडवाल, मी देवड शहर सांस्कृतिक आघाडीचे म्हणजे त्याचा अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आम्ही परंडवाल बंधू ह्या जागेचे मालक आहोत. तर खरं तर मुख्यमंत्री जे आहेत आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे की सध्या काय आहे, सध्या खूप मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रभर पडत आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये जर्मन हँगरची संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी आणली ती वारकऱ्यांसाठी अतिशय योग्य, अतिशय सुविधाजन्य अशी आहे. अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्याच बरोबरीनं आम्ही एक छोटेसे खारीचा वाटा उचलणारे आहोत, परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे, देहू नगरपंचायत आहे, तिथले जे मुख्याधिकारी आहेत कोंडे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रदीप परंडवाल असतील, योगेश परंडवाल.

0: असतील किंवा डिव्हाइनिस्ट हा परिवार असेल, या सर्वांनी यामध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे.
1: खरं तर या दिवसात पाऊस पडतोच, पण ही अवश्य एक वेगळी गरज निर्माण झाली आहे आणि त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे सुविधा केंद्र करत आहे. आपल्या सगळ्यांच्या एकूण सेवेसाठी वारकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप आभार. श्रोतो, खरं तर वारी ही परंपरा आहे आणि परंपरा म्हटलं की अनेक गोष्टी तुम्हाला दरवर्षी तशाच दिसतात, पण निश्चितच आजची वारी थोडी काही कारणानं वेगळी होतीये. अतिवृष्टीमुळे देहू आणि आळंदीमध्ये वारकऱ्यांची जी संख्या आहे प्रस्थानाच्या दिवशीची मी म्हणतोय, ती लक्षणीयरित्या आम्हाला कमी दिसतीये. या कमी गर्दीचा एकूण या देहू नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये कसा परिणाम होतोय अशा दृष्टीनं आम्ही काही चाचपणी केली. आमच्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहेत.
2: माझं नाव सौरभ भगत. रस्ते बंद आहेत, प्रत्येक ठिकाणी जाम आहे, घाटात सगळीकडे पाणी असल्यामुळे पब्लिक येऊ शकत नाही.
1: त्याचा कसा परिणाम झाला?
2: तर जर त्या वर्षी कसं पब्लिक असायची मग, आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्यनेमानं फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही, पण ह्या वर्षात एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाइम नसतो, दर्शन म्हणा हे या गोष्टी असतात. मग आपले एक वर्ष एक नाश्ताच असतो, पण तेही या वर्षी गणित बिघडले. म्हणजे याच दिवशी फक्त दुकान लावतात, ते त्यांचं थोडं परिस्थिती अवघड आहे.
1: खरं तर वारकरी हे दर्शनासाठी येतात, पण गावकरी हे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात. नेमकी यावर्षी वारकरी नाही तर काय भावना आहे सगळ्या गावकऱ्यांची?
2: चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय, असं वाटत नाही की बाबा वारी आहे. म्हणजे जर त्या वर्षीची हे असतं वातावरण असतं ते नाही.
1: नक्कीच दरवर्षीची ही वारी आहे, परंपरा आहे आणि त्याची मर्जी आहे. तर निश्चित हा जो काही जो कमी संख्येचा भाग आहे तो भरून निघेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि हे सगळे जे वारकरी आहेत ते इथं फक्त देहूमधून या वारीला सुरुवात नाही करणार आहेत, तर आवाहनानुसार ते पुण्यातून किंवा पुढच्या टप्प्यावरून या वारीला सुरू करतील आणि पुढची वारी मात्र तशीच सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूया. सोहळा प्रमुख श्रीमान उमेश महाराज मोरे आपल्यासोबत आहेत.
3: रामकृष्ण हरी. मेका पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा, असं ज्या सोहळ्याबद्दल म्हटलं जातं तो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये अध्यक्ष विश्वसिंहच्या हस्ते श्रींचा अभिषेक महापूजा होते. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या काळामध्ये देवकरांचं काल्याचं कीर्तन होतं. त्यानंतर दुपारी 2:30 मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते. मुख्य प्रस्थान पादुकांची मान्यवरांच्या हस्ते वारकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना नारळ प्रसाद, दिंडीवाल्यांना, दिंडीप्रमुखांना, सेवेकरांना नारळ प्रसाद दिला जातो. आणि त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिराच्या बाहेर निघते आणि नंद्रावाड्यामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी समाजात येऊन मुक्काम होतो. आणि उद्या सकाळी साधारणपणे 10 दरम्यान आपण आकुर्डेकडे प्रस्थान ठेवतो. काय झाले, या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे, पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो भाविक जे दिंडेवाडी देवमध्ये दाखल होत असतात, कालच्या थोड्याशा पावसाच्या थोड्याशा त्यांना अडचण निर्माण झालेला आहे. परंतु पावसाने आज उघडीप दिल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी देहूकडे येण्याचं आता सुरू केलेलं आहे आणि उत्साहात अजिबात तिळमात्र कमी नाही आहे वारकऱ्यांच्या. आणि तोच उत्साह, तोच जोश वारकऱ्यांमध्ये, ती श्रद्धा, तीच ओढ पंढरपूरच्या पांडुरंगाची ती आहे. आणि आता उत्साह आपल्याला पाहायला मिळते, गर्दी त्याप्रमाणे व्हायला लागलेली. थोडंसं अशा परिस्थितीने नियोजन करणं, दिंड्यांची गैरसोयीने होऊ देणं हे थोडंसं आव्हान आमच्यासमोर असतं. परंतु प्रशासनाच्या सर्व भाविकांच्या किंवा नागरिकांच्या मदतीने तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो.
1: जरी पाऊस असला तरी तो पाऊसही त्याचाच आशीर्वाद आहे, हा नेहमीचाच आपला वारीमधला अनुभव आहे. तर त्या प्रसादाच्या रूपाने आपण त्याचा स्वीकार करत पुढचं सगळं नियोजन करत वारी नेहमीसारखी त्याच उत्साहात पार पडणार आहे.

0: आज देऊ संस्थांचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि ह्या वर्षीचं प्रस्थान आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सपत्नीक येत आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रस्थानचा कार्यक्रम करण्यात येईल. आपल्या पालकमंत्री हे उपस्थित आहेत, सुनेत्राराजे पवार. आता ह्या जरी पाटका आलेलाच आहे कोल्हापूरवर,
1: मानाचा
0: जरी पाटका, त्याचाही आता हे होईल. आणि हे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा आमचा 20 सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मीटिंग आम्ही करतो दिंडीवाल्यांची, तेव्हापासून आपण ही चालू केलेली आहे. आणि त्यांच्यात मग सगळ्या दिंडीवाल्यांच्या काय आडी अडचणी असतील, पुढच्या शासकीय ह्याच्यातनं आपल्याला त्या आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
1: या वारीच्या निमित्तानं वर्षभर काय उपक्रम असतात संस्थांचे? म्हणजे पालखीचं रथ असेल तर सगळं वर्षभराचं नियोजन असेल, दर महिन्याला भेटणं म्हणा वगैरे.
0: हो, दर महिन्याला आमची मासिक मीटिंग असते आणि त्या निमित्ताने आपल्याला जे जे काही सुधारणा करायच्या त्या आम्ही करतो. आता गेल्या वर्षी आम्ही ठरवलं पालखीचा रथ करायचा, कारण 30 वर्ष झालेली होती रथाला, रथ थोडा खिळखिळाही झाला होता, त्यामुळे आम्ही यंदा नवीन रथ केलेलाच आहे.
1: काय नवीन सुविधा नव्या रथात आहेत?
0: नवीन सुविधा म्हणजे GPS सिस्टीम आहे, नंतर आपलं रथाचं वजन हलकं केलेलं आहे, बैलांना जो लोड जास्त होत होता तो कमी केलेला आहे, 700 किलोनी वजनाचं कमी झालेलं आहे. आणि शुद्ध चांदीमध्ये 250 किलोच्या रथाची कम्प्लीट रचना झालेली आहे.
1: खूप छान. तर याच रथावर आरूढ होऊन तुकोबा महाराज
0: पंढरीला ह्याला जातील वारीला.
1: सगळी पावलं सोबत चालणार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊयात आपण.
0: आता नुकतंच आपल्याला कोल्हापूर छत्रपतींकडनं या जरी पाटक्याचं हे झालेलं आहे, त्याचबरोबर आपल्या पालखीबरोबर जे अश्व असतात, एक बाभुळगावकरांचा आणि एक मोहिते पाटलांचा अकलूजच्या, ते स्वतः मोहिते पाटील उपस्थित आहेतच इथं.
2: मी डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, आपल्या देऊ संस्थांच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं अश्वसेवेच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालंय.
1: या अश्वचं काय वैशिष्ट्य असतं? तो इतर अश्वांपेक्षा जसं आपण म्हणाल की त्याची निवड मुद्दाम तशी केली जाते, त्या वाणाची म्हणा किंवा एकूण त्याच्या गुणांची, हे कुठले गुण आहेत?
2: अश्वामध्ये बालभोवरे बघितले जातात, त्याच्यामध्ये शुभ अशुभ बालभोवऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये शास्त्रानुसार शालत्रानुसार जे शुभ भोवरे अश्वामध्ये असावेत असे शुभ भोवरे सगळे बघून, मग देवमन आहे, कंठ आहे, असे बालभोवरेंची ज्या अश्वामध्ये आहेत उत्पत्ती अशा अश्व आम्ही देतो पालखी.
1: आणि अभिनंदन तुमचं की ही सेवा तुम्हाला करायला मिळते.
3: शोधो, मागच्या काही वर्षांपासून वारी, दिंडी आणि तरुण आयटी क्षेत्र, नवनवीन क्षेत्रातले तरुण यांचं एक नवं समीकरण जुळतंय, जुळू पाहताय. या क्षेत्रातून प्रत्यक्ष अध्यात्माकडे वळतानाही अनेक तरुण आपल्याला दिसत आहेत. असेच आयटी मधून अध्यात्माकडे वळलेले, आता कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले चेतनानंद महाराज पुणेकर यांनी देहूतील प्रस्थानाच्या निमित्ताने तरुणांना थेट संदेश दिलाय तो असा.
4: हे वारी काय असेल तर ती समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. मानवतेच्या कल्याणासाठी विश्वमौली ज्ञानोबरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर आध्यात्मिक लोकशाहीचं बीजारोपण केलं आणि त्याचा आज कळस जगद्गुरु श्री तुकोबराय झालेत. आणि म्हणून पहिले प्रस्थान जगद्गुरु तुकोबरायांचं आहे, उद्याचं प्रस्थान विश्वमौली ज्ञानोबरायांचं आहे. पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा ज्यावेळी जातो त्यावेळीही पहिला पालखी सोहळा हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा असतो. माझ्या दृष्टीने वारीच्या परंपरेच्या माध्यमातनं आजच्या तरुण पिढीने एक, तुम्हाला विज्ञान युगामध्ये AIच्या युगामध्ये तुम्ही जरी असाल तरी लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट, डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट या सगळ्यात बरोबरच टाईम मॅनेजमेंट ह्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला तुम्हाला वारीमध्ये शिकता येतील. निखळ आनंद, निरागस आनंद, निस्वार्थी भावना, निरपेक्ष भावना, द्वेषरहित जगणं, लोभरहित जगणं, माया मोहारहित जगणं हे कसं असावं आणि विठ्ठलाप्रती समर्पण कसं आहे याचा अद्वैताचा अनुभव घ्यायचा असेल तर मला वाटतं प्रत्येकाने वारी केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय 2 वेळा शब्द वापरत आहेत त्यांच्या गाथेमध्ये, तुम्ही जर पाहिलं तर फार ते दुरुक्ती करत नाही. पण इथे वारकऱ्याला सांगतायत, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे.

0: अभिमान नुरे कोड अवघेची पुरे तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा काय करावी साधने फळ अवघेची येणे. सगुणाकडनं निर्गुणाकडे जाण्याची प्रोसेस जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला समजावून सांगितली. पंढरीचा पांडुरंग युगे 28 भक्त पुंडलिकाच्या हाकेमुळे उभा राहिला असं आपण सगळं म्हणतो. ज्ञानोबाराय सुद्धा वारीचं महत्व सांगताना म्हणतात, पंढरीच्या वाटे अनंत घडती याग वैकुंठीचा मार्ग तेने सांगे. म्हणजे वैकुंठाचा मार्ग त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही पंढरीच्या वाटेवर एक पाऊल टाकलं तर अनंत यागाचं फळ तुम्हाला मिळतंय. म्हणून वारी माझ्यासाठी आध्यात्मिक पण आहे, वारी माझ्यासाठी सामाजिक पण आहे, वारी माझ्यासाठी पर्यावरणाच्या जवळ जाणारी आहे.
1: या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
2: आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे. वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता, पण नियतीचा खेळ आहे, आपल्याला पुढे जावंच लागतं. आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या. पुण्यावरून पुण्याकडून ज्या येणारी वारकरी मंडळी असती त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाहीये. आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल, ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील तेव्हा ते सगळेच जण या पालख्यांबरोबर पुढे जातील.
1: पुढे जाणं, चालत राहणं आणि शेवटी त्याच्या चरणी लीन होणं याच उद्देशानं अनेक दिंड्यांचे वारकरी भक्त देहूतून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीसोबत प्रस्थान ठेवून मार्गस्थ झाले आहेत. ठरल्याप्रमाणे 8 तारखेला पुढच्या मुक्कामासाठी आणि 9 आणि 10 तारखेला पुण्याच्या मुक्कामासाठी ही पालखी मार्गस्थ झाली आहे. सर्व वारकऱ्यांवर भक्तांवर माऊलीची कृपा राहो आणि त्यांचं इच्छित असलेलं माऊलींचं दर्शन त्यांना हो हीच माऊलींचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: आत्ताच आपण ऐकलात पायी वारी पंढरीची, देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादर करते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा वृत्तांत प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: आकाशवाणी सोलापूर केंद्रात सहक्षेपित केला. एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले आहेत. श्रोत्या, आजचे व्यक्तिविशेष आणि दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत या जाहिरातीनंतर.
3: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
4: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
2: श्रोत्या, आजचे काही दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. श्रोत्या, मराठी साहित्यातील कलंदर फकीर गोनी दाऊर्फ गोपाळ निळकंठ दांडेकर यांचा आज जन्मदिन. 8 जुलै 1916 रोजी त्यांचा जन्म.

निघून झाला. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी गुरुने त्यांनी घर सोडलं. संत गाडगेबाबांजवळ ते राहिले, त्यांच्याबरोबर हिंडले. सोपं लिहिणं आणि बोलणं ही गाडगेबाबांची देणगी असं गोनिदा म्हणत. नर्मदेची पायी परिक्रमा हा गोनिदांच्या जीवनातला एक रोमहर्षक भाग होता. आमचे राष्ट्रगुरु ही लहान मुलांसाठी पुस्तिका हे त्यांचं पहिलं लेखन, बिंदूंची कथा ही पहिली कादंबरी, आणि मग माचीवरला बुधा, पूर्णामायेची लेकरं, आम्ही भागीरथाचे पुत्र, मोगरा फुलला पडघवली, शितू, पवनाकाठचा धोंडी, जैत्र जैत मृण्मयी अशा अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. गोरे त्यांनी अनेक गड ते हिंडले. राजगड हा त्यांचा सर्वात आवडता गड. भटकन दिनावर त्यांनी दुर्गभ्रमण गाथा, किल्ले दुर्गदर्शन, महाराष्ट्र दर्शन, गगनात घुमविली, जयगाथा, शिवतीर्थ रायगड अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन करत आणि त्यांचीच रचना आपण ऐकणार आहोत, गायली सचिन यांनी, संगीत जितेंद्र कुलकर्णी यांचं.

श्रोते, आज मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अविनाश नारकर यांचा वाढदिवस आहे. 8 जुलै 1965 सालचा त्यांचा जन्म. अविनाश नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम केलं आहे. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही प्रेक्षकांची लाडकी जोडी. अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्या ऐश्वर्या आर्ट्स अँड थिएटर्स आणि ऐश्वर्या आर्ट्स अँड व्हिजन या दोन संस्थांची स्थापना केली आहे. या संस्थांच्या मार्फत चॅम्पियन्स हा चित्रपट त्यांनी निर्माण केला, तर तक्षक याग या नाटकाची पुनर्निर्मिती केली. संस्थांच्या मार्फत अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांना अनेक पारितोषिकं राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. आज त्यांना अविनाश नारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात.

श्रोते, आज मराठी अभिनेते विघ्नेश जोशी यांचा वाढदिवस आहे. 8 जुलै 1972 सालचा त्यांचा जन्म. विघ्नेश जोशी हे नाव नाटक मालिका पाहणाऱ्यापेक्षा त्यांना चांगलंच परिचयाचं आहे. जुळून येते रेशीम काठी या मालिकेत आणि तुझ्या वाचून करमेना या मालिकेतील अभिनय लोकांना भावला. मुख्यत्वे सहाय्यक भूमिकांमधून त्यांच्या अभिनयाची झलक आणि प्रसन्नतेची ओळख प्रेक्षकांना असते. अभिनयाबरोबरच निरनिराळ्या कार्यक्रमांची संकल्पना ठरवणं, आखणी करून कार्यक्रम यशस्वी करणं यामध्ये ते कार्यरत असतात. विघ्नेश जोशी हे उत्तम हार्मोनियम वादक आहेत. मालिकांमधील भूमिकांबरोबरच वाऱ्यावरची वरात, कॅरी ऑन काका यासारख्या नाटकांमधून त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. विघ्नेश जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. श्रोते, आज तबला विभूषण उस्ताद हाजी बाबासाहेब मिरजकर यांचा स्मृती दिन आहे. 21 जून 1925 साली तासगाव तालुक्यातील कवठे एकंद इथं त्यांचा जन्म झाला. आयुष्यभर त्यांनी अत्यंत कष्टानं तबला वादन आणि नृत्य केल्याची साधना केली. आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

श्रोत्या, ज्येष्ठ संगीतकार आणि संगीत संयोजक अनिल मोहिले यांचा जन्मदिन आहे. 8 जुलै 1940 रोजी मुंबई इथं त्यांचा जन्म झाला. 12व्या वर्षापासून दादरच्या श्रीकृष्ण संगीत महाविद्यालयाच्या मंगेश तेंडुलकरांकडे त्यांनी भावेल यांचं प्राथमिक शिक्षण घेतलं. 15व्या वर्षी ते प्रथम श्रेणीत संगीत विशारद परीक्षा उत्तीर्ण झाले. 1959 साली आकाशवाणी स्पर्धेत प्रथम पारितोषिक त्यांनी मिळवलं आणि आकाशवाणी स्टाफ आर्टिस्ट म्हणून ते काम करू लागले. अनिल अरुण या संगीतकार द्वयीनं अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन करूयात आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत.

0: आताच आपण अरुणदाते आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकलं. संगीतकार अनिल मोहिले. श्रोते, आजचे व्यक्तिविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 9:15 झाली आहेत.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: स्वस्त आहेत ग,
1: स्वस्त
0: आणि भरपूर आहेत. पण ते कसं झालं, समजा दुधी भोपळ्याचा थोडा तुकडा राहिलाय, एखादा दोडका राहिलाय, असं सगळं एक दोन अशा प्रमाणात राहिलं, त्याचं काय करावं मोठा प्रश्न पडलाय बघ मला.
1: अगदी, मी तुला असाच पदार्थ सांगणार आहे, त्याचं नाव आहे व्हेजिटेबल टिक्की.
0: बर, व्हेजिटेबल टिक्की. बर,
1: लागणारं साहित्य असे 1/4 किलो बटाटे, 1 लहान वाटी भोपळा.
0: बर,
1: हिरवा भोपळा
0: सोलून चिरून घेतले,
1: चिरून घेतलेला. लाल भोपळा 1 वाटी, 1 वाटी गाजर किसलेलं, 1 वाटी बीट.
0: बर,
1: 1 वाटी ढब्बू मिरची, हिरवी ढब्बू मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट, आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर, किंवा आपण कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी ब्रेड क्रम्स घ्यायचे.
0: बर बर,
1: ते मी पुढे कसे वापरायचे ते सांगते तुला कृतीमध्ये.
0: चल,
1: साधारण त्यात मावतील एवढे ब्रेड क्रम्स घालायचे आपल्याला, आपण त्याचं प्रमाण नाही सांगू शकत.
0: बर,
1: आणि पुदिन्याची पानं पण घ्यायचे आपल्याला. कोथिंबीर आणि शॅलो फ्राय करायचे आहेत आपल्याला, त्यासाठी तेल लागणार आहे.
0: बर,
1: मीठ हे आवश्यकतेनुसार, आणि पुदिन्याची चटणी आपल्याला त्याच्याबरोबर खायला द्यायची.
0: बर, साहित्य सांगते. 1/4 किलो बटाटे, 1 वाटीभर दुधी भोपळाचे तुकडे सोलून चिरलेले, 1 वाटीभर गाजराचा किस, 1 वाटी लाल भोपळ्याचे तुकडे, 1 वाटी गाजराचा किस, 1 वाटी बिटाचा किस, आणि आवश्यकतेनुसार ब्रेड क्रम्स, आलं लसूण पेस्ट, पुदिन्याची चटणी, पुदिन्याची पानं, आणि चवीनुसार मीठ. बरोबर आहे ना.
1: तर आता कृती सांगते, बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे
0: हो,
1: आणि ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत आपण चिरून घेतलेल्या, गाजर, बीट, दोन्ही भोपळे, आणि ढब्बू मिरची राहिली आहे तुझ्याकडून, ढब्बू मिरची, तर ह्या सगळ्या भाज्या आपल्याला वाफवून घ्यायच्यात. म्हणजे कुकरमध्ये आपण पाणी घालायचं खाली, आणि ह्या भाज्या नुसत्याच एकत्र एका भांड्यात ठेवून वाफवून घ्यायच्यात, म्हणजे त्यात आपल्याला पाणी नाही घालायचं. तर अशा सगळ्या भाज्या वाफवून घ्यायच्या, आणि उकडलेले बटाटे चांगले हाताने बारीक करून घ्यायचे, आणि ह्या सगळ्या भाज्या होतील तेवढ्या आपल्या हातानेच, शक्य असतील तितक्या चुरायच्यात. म्हणजे भोपळा नाही झाला बारीक, अगदी छोटासा तुकडा राहिला असेल तरी चालेल. तर असे ह्या सगळ्या भाज्या आणि बटाटा हे सगळं मिक्स करायचं. त्यात आपण घेतलेले आलं लसूण पेस्ट, आवडत असेल तर कॉर्नफ्लोअर, किंवा आपण ब्रेड क्रम सांगितले, आलं लसूण पेस्ट, तिखट आणि मीठ आणि पुदिन्याची पानं बारीक चिरून, कोथिंबीर, हे सगळं मिक्स करायचंय.
0: बर,
1: आणि हे थोडंसं ओलं होणार सारण,
0: हो हो,
1: मग त्याची आपल्याला हातावर टिक्की नाही करता येणार,
0: हो,
1: त्यामुळे त्यात मावतील तेवढे साधारण आपल्याला गोळा व्हायला पाहिजे हातावर, असे ब्रेड क्रम्स घालायचे त्याच्यामध्ये. हे छान मळून घ्यायचं आणि हातावर छान आपल्याला आवडत असेल त्या आकाराचे गोळे करायचे.
0: बर,
1: लंबट करा किंवा गोल करा,
0: हो हो,
1: आणि तव्यावर थोडंसं तेल टाकून हे छान शॅलो फ्राय करून घ्यायचे, आणि दोन्हीकडून गुलाबी रंगावर हे छान फ्राय करून घ्यायचे. तर अशी ही व्हेजिटेबल टिक्की झटपट तयार होईल.
0: आणि पुदिन्याची चटणी तर तयार आहेच आहे, पुदिन्याच्या चटणी बरोबर हे व्हेजिटेबल टिक्की अगदी मस्तच लागणार. आणि तोंडाला पाणी सुटलंय.
1: आणि घरातल्या राहिलेल्या भाज्यांचा हा सदुपयोग आहे.
0: अगदी अगदी. तेव्हा भाज्या तर आता सगळ्याच आपल्याला उपलब्ध आहेत, आणि फारशा त्या भाज्या महाग पण नाही. हा पदार्थ करून पाहायला हरकत नाही, मुलांच्या डब्याचाही प्रश्न सुटेल.
1: तेव्हा अपर्णा, आजच्या पुरतं आपण इथंच थांबूया.
0: पुन्हा भेटूयात खमंग रोजकरच्या नव्या अंकात
1: एका नवीन पदार्थासह.
0: तोपर्यंत मी अपर्णा
1: आणि मी मृणाल
0: आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: खमंग रुचकर हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:21 होत आहेत. आता ऐकूयात क्रमशः अभिवाचन. निर्मिती सहाय्य विनायक दुदके यांचं.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोते हो नमस्कार. बादल सरकार या प्रख्यात बंगाली नाटककाराच्या सगीना महातो या नाटकाचा प्रयोग सोलापूरच्या ललित कला मंदिर या संस्थेनं 1988 साली नाट्य स्पर्धेमध्ये सादर केलेला होता. सगीना महातो या नाटकासाठी संस्थेच्या कलावंतांनी खूप मेहनत घेतलेली होती. ज्या बादल सरकारांनी हे नाटक लिहिलं त्यांची आणि नाटकाची पार्श्वभूमी या निमित्तानं समजून घेणं जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण तिसरी रंगभूमी या बादलदांच्या संकल्पनेमध्ये सगीना महातोचा प्रयोग त्यांनी केलेला होता. श्रोतेहो, नाटक म्हणजे केवळ संवाद किंवा संहितेचं सादरीकरण नसतं. रंगकर्मींच्या शरीरामधून ते व्यक्त व्हायला हवं. बादलदा म्हणतात, माझ्या नाट्यशिबिरामधून मी त्याचाच विचार आणि प्रचार करत असतो. म्हणूनच माझं नाट्यशिबिर झाल्यानंतर त्याच्या अखेरीस कोणत्याही नाटकाचा प्रयोग होत नाही. नाटकाच्या प्रक्रियेमधून नटमंडळी विकसित झाली पाहिजेत असा माझा प्रयत्न असतो. त्यांच्या सृजनशीलतेला ते आवाहन असतं. दिग्दर्शकानं काही सांगायचं आणि त्यावर हुकूम नटांनी आपला अभिनय करायचा अशा प्रकारच्या नाटकाला मी महत्व देत नाही. ग्रामीण किंवा शहरी नाटकाचं एकत्रीकरण म्हणजे माझं नाटक नव्हे. मला अभिप्रेत असलेली तिसरी रंगभूमी म्हणजे मुक्त नाट्य होय. ती खर्चिक नसेल, स्थितीशील नसेल आणि व्यावसायिक तर नसेलच. एकदा या पारंपरिक थिएटरच्या चौकटीमधून बाहेर पडायचं तुम्ही ठरवलं की अभिनयासाठी माणसाच्या शरीरावरच अवलंबून राहावं लागतं. प्रशिक्षणामुळेच ते विकसित करता येतं असं बादल सरकार म्हणतात. शहरी आणि ग्रामीण रंगभूमीच्या पलीकडच्या तिसऱ्या रंगभूमीच्या संकल्पनेला त्यांनी जन्म दिला. नाटक करण्यासाठी कोणालाही खर्च करण्याची गरज पडू नये. आपल्या सभोवतालच्या वस्तूंमधूनच नाटकाचं नेपथ्य उभं राहावं. भरजरी किंवा विशिष्ट प्रकारच्या पोशाखासाठी नाटक अडून राहता कामा नये असं त्यांचं मत होतं. तिसऱ्या रंगभूमीच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी हयात वेचली. एखादी संहिता, संवाद किंवा तत्सम निरूपणावरती नाटक निगडीत नसावं. नाटक हा एकसंध प्रयोग असला पाहिजे आणि तो पाहिल्यावर प्रेक्षकाला प्रयोगाचा अनुभव आला पाहिजे. केवळ एखाद्याचा अभिनय, संवाद किंवा कथानक अशी मर्यादित शारीरिक प्रक्रिया किंवा खंडित अनुभूती येता कामा नये, तर एक समग्र संदेश त्याच्यातून मिळाला पाहिजे, तरच नाट्यप्रयोग यशस्वी झाला असं म्हणता येईल असं ते म्हणत. मराठी रंगभूमीवरती नाटकापेक्षा नट नट्या मोठे झालेले आहेत. त्यांच्या नावावरती नाटके चालतात. बंगाली रंगभूमीवरती देखील हेच होतं. तो सगळा व्यावसायिक प्रवाह बदलून तिसरी रंगभूमी स्थापन करणारे बादल सरकार हे बंगाली रंगभूमीवरतीच नव्हे तर भारतातल्या सर्व भाषांमधल्या चैतन्यदायी व्यक्तिमत्वांपैकी एक होते. त्यांच्या अनेक नाटकांचे बहुतेक सगळ्या भारतीय भाषांमध्ये अनुवाद आणि प्रयोग झालेले आहेत. सगीना महातो हे नाटक बादल सरकार यांच्या विचार प्रक्रियेमध्ये अतिशय महत्वाचं मानलं जातं. 1971 साली त्यांनी ते लिहिलं. शताब्दी या त्यांच्या संस्थेद्वारे त्याचा प्रयोग झाला. तो प्रोसिनियम म्हणजे कमानी म्हणजेच पारंपरिक रंगभूमीवरती त्याचा प्रयोग झाला. बांगला भाषेतील सुप्रसिद्ध कथाकार गौरकिशोर घोष यांची मूळ कथा असलेल्या या नाटकामुळे तिसऱ्या रंगभूमीचा पाया रचला गेला. त्यामुळे

दलदांच्या नाट्यकारकिर्दीमध्ये हे अतिशय महत्वाचं नाटक मानलं जातं. इंग्रज राजवटीमध्ये कलेच्या माध्यमातून जनजागृती घडवून आणणाऱ्या मान्यवरांच्या यादीमध्ये कलकत्त्याच्या बादल सरकार यांचं नाव अग्रभागी आहे. सर्वसाधारण रंगकर्मीप्रमाणेच त्यांच्या अभिनय दिग्दर्शनाची कारकीर्द सुरू झाली. 1950 आसपास त्यांनी कमानी रंगभूमीवरील नाटकं सादर करायला सुरुवात केली. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः नाटक लिहून ते सादर करण्यावरती त्यांचा भर होता. ते करत असताना त्यांना त्यावेळच्या राजकीय सामाजिक परिस्थितीची दाहक जाणीव होत गेली. त्यातून त्यांनी स्वतःच्या रंगजाणीवा विकसित केल्या. रंगभूमीविषयीचं स्वतःचं तर्कशुद्ध तत्वज्ञान त्यांनी मांडलं. शताब्दी ही नाट्यसंस्था त्यासाठी त्यांनी स्थापन केली. तिच्या माध्यमातून त्यांनी स्वतः लिहिलेली 50 नाटके तर सादर केलीच, पण रंगभूमीविषयी विविध कार्यशाळा शिबिरं घेतली. संघटित अन्यायग्रस्त आणि शोषित जनतेला नाडलं जात असल्याची जाणीव करून देत त्यांनी स्वतः तिसरी रंगभूमी स्थापन केली. ब्रिटिशांच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपड सर्व स्तरामध्ये होत होती, पण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजे 1947 नंतर देखील एतद्देशीय जनतेला जात, वर्ण, श्रेणी, स्तर, संस्कृती, धर्म या मुद्द्यांवरून त्रास सहन करावा लागत होता. महात्मा गांधीजींसारख्या नेत्याला भारतामध्ये उच्चवर्णीय म्हणून मान होता, पण परदेशामध्ये त्यांना काळा म्हणून वाईट वागणूक मिळाली. हे दुटप्पीपण भारतामध्ये सर्वत्र आजही थोड्याफार प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. शेती हाच प्रधान व्यवसाय असलेल्या देशामध्ये शेतकऱ्यांनाच त्रास सहन करावा लागत होता. भारतातील 80% जनता त्याकाळी खेड्यामध्ये राहत होती. त्यांच्या कष्टावर परिश्रमावरती शहरी नागरिकांची वाटचाल आणि प्रगती सुरू होती. कृषी माल पिकवणाऱ्याला आपल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार तेव्हा नव्हता, अपवाद वगळता आजही तो नाही. हे शोषण उघडपणे होत होतं. राजकारणी लोक गोरगरिबांच्या शोषणाची ढाल करून सत्ता मिळवत, पण त्या सत्तेचा वाटा गरिबांपर्यंत पोचवत नव्हते. बादलदांनी हे सगळं मुखर करणारी तिसरी रंगभूमी नावारूपाला आणली. त्यांनी स्वतः जगभरामध्ये नाटकाच्या निमित्तानं प्रवास केला. विविध फेलोशिपसाठी काही देशांमध्ये त्यांना दीर्घकाळ वास्तव्याची संधी मिळाली. तिथल्या रंगभूमीचा अभ्यास त्यांना त्यांच्या तिसरी रंगभूमी विषयक तत्वज्ञानासाठी उपयोगी पडला. देशाच्या विविध राज्यातील ग्रामीण भागात सादर होणारे यक्षगान, नौटंकी, तमाशा, भवई, दशावतार, रामलीला, जात्रा, दोड्डाटा, बैलाटा, कथकली, छाऊ, मणिपुरी आणि अन्य राज्यांमधील नृत्य नाट्य करणारी मूळ रंगभूमी आहे. शहरांमध्ये सादर होणारी कमानी रंगभूमीवरील नाटकं या मातीतील नाहीत, पाश्चात्य देशातील रंगभूमीची ती नक्कल आहे हे बादल त्यांच्या लक्षात आलं. मात्र शहरातील त्यांच्या सादरीकरणामधून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्यामुळं त्याला मान्यता मिळत गेली. सत्ताधीश शहरी भागात असल्यामुळं त्याला राजमान्यता मिळवण्यामध्ये फारशी अडचण आली नाही, पण खरी रंगभूमी ग्रामीण भागात आहे आणि तिला आवाज मिळत नाही हे बादलदांनी नीट समजून घेतलं. आपल्या नाट्यकारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळामध्ये सरकार यांनी त्यांच्या नाटकांमधून शहरातील मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनाचं चित्रण केलं, परंतु 1970 दशकामध्ये जेव्हा ते भारतातील ग्रामीण जीवनाशी संपर्कात आले तेव्हा त्यांनी गावातील म्हणजे खेड्यातील लोकांसाठी नाटकं लिहिण्यास सुरुवात केली. त्यांच्या अनेक नाटकातील पात्र त्यांना भेटलेल्या वास्तविक जीवनातील लोकांवरती आधारित आहेत. 1957 साली ते एका फेलोशिपसाठी लंडनमध्ये गेलेले होते. त्या दरम्यान थिएटर इन ए राऊंड आणि 1963 साली पॅरिसला गेल्यानंतर केलेल्या अभ्यासामुळे त्यांची तिसऱ्या रंगभूमीची तात्विक बैठक पक्की झाली. लंडनमध्ये जोआन लिटलवूड यांनी थिएटर वर्कशॉप स्थापन केलेलं होतं. डाव्या विचारांचा प्रसार त्यांनी रंगभूमीवरनं केला. ओ व्हॉट अ लव्हली वॉर यासारख्या विडंबनात्मक नाटकानं त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. त्यावर चित्रपट निघाला. त्यांनी युरोप आणि सोव्हिएत रशियामध्ये आपल्या नाटकांचे प्रयोग केले होते. त्या स्वतः दिग्दर्शन आणि अभिनय करत होत्या. त्यांच्या विचारांचा प्रभाव बादलदांवर पडला. टँगाका थिएटरच्या माध्यमातून सोव्हिएत संघातील कला सादरीकरणावरती प्रभाव टाकणाऱ्या युरी ल्युबिमॉव यांनी मॉस्कोमध्ये केलेली कलाक्रांती त्यांनी जाणून घेतली. द करजियस सोल्जर, हॅम्लेट, द मास्टर अँड मार्गारिटा ही ल्युबिमॉव यांची नाटकं त्यांच्या वैचारिक जडणघडणीचं दर्शन घडवतात. बादल सरकार यांना त्यांनी प्रभावित केलेलं होतं. जर्मनीमध्ये जन्मलेल्या जुडिथ मालिनाचं लिव्हिंग थिएटर अक्षरशः क्रांतिकारी ठरलं. तिचे पती जुलियन बेक यांच्यासमवेत तिने अनेक प्रयोग केले.
जुडीथ राजा

राजकारणात देखील होती, ती राजकीय कार्यकर्ती होती. बादल दांच्या तिसऱ्या रंगभूमीच्या तत्वचिंतनामध्ये तिच्या रंगकार्याचा अभ्यास देखील महत्वपूर्ण ठरलेला आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध दिग्दर्शक लेखक असलेल्या रिचर्ड शेखनर आणि अँटोनियो सर्शिओ यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करण्याची संधी त्यांना मिळाली. युरोप आणि अन्य देशातील प्रयोगशील रंगकर्मींच्या प्रत्यक्ष कृती आणि वैचारिक भूमिकांमधून

0: संस्कृती आणि वैचारिक भूमिकांमधून बादल त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलं. सगीना महातो यासारखं नाटक त्यांनी लिहिलं, त्या नाटकाच्या सोलापुरात झालेल्या प्रयोगाविषयीची माहिती उद्याच्या भागात घेऊयात.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: क्रमशः अभिवचन आताच आपण ऐकलं. निर्मिती सहाय्य होतं विनायक दुदगी यांचं. FM वाहिनी 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 9:33 होत आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.